नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात FM रेनबो, तेच वांगडा 1278 किलोहर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आनी म्हादय चॅनल. आयकपनू आयज वार मंगळार, भारतीय सौर दीस 2 आषाढ शके 1900

अठ्ठेचाळीस म्हणल्यारच 23 जून 2024. सकाळची 5:56 जातात. एफ एम रेनबोच्या प्रसारणाक आता आमी सुरुवात करतात सुप्रभात.

ऐकपनु सकाळची सवरा जाऊन 5:30 जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. ऐकपनु एक नजर मारया आयच्या आमच्या तारीखवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रूपरेषा सांगून दिल्या उपरांत ऐकूंक रावात आमची भक्ती गाण्याची कार्यावळी पुष्पांजली. सवरा जाऊन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो आणि उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत अभय नारायण माणिक हांचे गायन राग बिलासखानी तोडी. 7:10 नमस्कार गोवा हे कार्यक्रम सचिव बशेन विचार किरण दिन विशेष.

सुबीत अशा संगीत आणि तरीकवार माहिती। मजगती 7:25 मिनिटाचेर प्रादेशिक खबरो। कातारची कार्यवळ ऐकू करावात 8:50 मिनिटाचेर। सकाळच्या सभेत 9:00 सदाबहार पन्ना हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यवळ। तरीकवार मराठी गीतां तुमकां ऐकूंक मेळटली बरोबर 10:10 मिनिटांचेर। इकरा 5 मिनटांचेर कोंकणी सुगम संगीत। बारा 10 मिनटांचेर कार्यावळीची रुपरेषा आनी उपरांत हिंदी फिल्मी गीतांचे कार्यावळ चित्ररंजन। तरेकवार रुची कातारा आयकूंक रावात 1:05 मिनटांचेर। 2:00 मराठी भावगीतां। 2:32 मिनटां सावन तरेकवार पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरवेक जूक बॉक्स हातून वाद्य संगीत। 3:00 रिदम एंड ब्लूज। 4:05 मिनटांचेर आयकूंक रावात तुमच्या मागणीच्या पश्चिमी संगीताची कार्यावळ। आणि 5:10 मिनटांचेर ऑन रॉक। आयपेनो आज दनपरा 3:30 मिनटांचेर ऐकूंक रावात एनसीआरटीन सादर केली प्रायोजित कार्यावळ उमंग। आमच्या सांजेच्या सभेत 5:35 मिनटांचेर तुमकां ऐकूंक मेळटलें हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि हातूंत अक्का महादेवी हिरेमठ हांचे व्हायोलीन वादन राग श्याम कल्याण। 7:05 मिनटांचेर रेनबो सांज। हॅलो चित्ररंजन ही कार्यावळ ऐकूंक रावात सांजवेळा 7:10 मिनटांचेर। कातारांची कार्यावळ परतून एकदां तुमकां ऐकूंक मेळटली 8:00 8:30 मिनटांचेर पन्ना हिंदी फिल्मी गीतांचो आस्वाद घेयात सदाबहार हे कार्यावळींत। 9:50 मिनटां सावन तरेकवार पश्चिमी संगीत परतून एकदां तुमच्या सेवेक हाजीर जातलें सुरवेक ट्युजडे ट्विस्ट। 10:05 मिनटांचेर द कंट्री म्युझीक आर। आणि निमण्या सुवातेर 11:10 मिनटांचेर हार्ट टू हार्ट। तरेकवानी ह्यो आशिल्ल्यो आयच्यो आमच्यो वितरपाच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो सेवेंत। आणि आमची मुखावेली कार्यावळ पुष्पांजली काय खिणा भितर।

ऐकपणे 105 चार मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. ऐकूया भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली आणि सुरवेक आयच्या दिसा गणरायाक हे नमन.

हे गणाधीशा, तू असा या त्रिभुवनात कलेच्या रूपात, नीरस अशा या जीवितात भरचे रंग उमेदीचे तुझे कृपेन.

बुद्धिदायक तू गणराया, भक्तवत्सल तू वक्रतुंडा, मानून घे या अज्ञानी जीवाची भक्ती आणि दाखय दिखा योग्य अशा जीविताची।

ऐकपण तुम्ही ठेवून 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. सवर जावन बरोबर 22 मिनटां आतात ह्या खिणाक तुम्ही ऐकतात आमची भक्तिगानाची कार्यावळ पुष्पांजली.

अलिशानं पुष्पांजली भक्तिगाण्याची ही कार्यवळ सोपयत असताना जय जयकार करूया आमच्या भारत भुयेचो, तुस्त गावया तिचे मुक्त कंठान आणि कीर्त गाजोया तिचे पुराय या संसारात.

0: ईशानो, हे असले आमची भक्तगाण्याची कार्यवळ पुष्पांजली.
1: पुराय जगान आपणायला योग.
2: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती.
1: योग पुराय जगाक भारताची देणगी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां

त्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐका, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: आणि ऐक पण आता वेळ झालो असा मुखेल खबरांचो.
1: नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय भलायकी संचालनालयान मुंबयच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या कॅन्सर एपिडेमिओलॉजी केंद्र आणि युनायटेड किंगडमच्या ऑक्सफर्ड विद्यापीठामधील गोवा केअर्स लॉन्जिट्युडिनल कोहर्ट स्टडी 2026 या महत्वाच्या प्रकल्पाखातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हजेरीत कबलात झाली. हे वेळार सरकारी अधिकारी आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. मणिपुरात कार्यरत आशिल्लो आणि बंदी घाल्ल्या पीपल्स लिबरेशन आर्मी संघटनेच्या वॉन्टेड सदस्याक गोंय पोलिसाच्या गुन्यांव फाट्यान व्हडा हुशारीन अटक केल्या. अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांखातीरची गोंय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो असे आवाहन गोंय शालांत मंडळान केला. बायलां आणि भुरगीं उदरगत संचालनालयान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर नामांकना आणि अर्ज मागयल्यात. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय 2026 जुनाक आंतरराष्ट्रीय घुवळी वक्ता सेवन आणि बेकायदेशीर व्यवहार विरोधी दीस पाळटले. आधार एपाक लोकांचो बरो प्रतिसाद मेळपाक लागला आणि ह्या एपान सुरू झाल्या उपरांत 5 महिन्याभर उण्या काळात 31 दशलक्ष डावनलोडाचो आंकडो हुपला. धारबांदोडा तालुक्यातल्या पिलये हांगाच्या श्री भूमिका देवस्थान परिसराचे सुशोभीकरण आणि रोषणाई प्रकल्पाचो बुन्यादी फातर साळगाव मतदारसंघाचे आमदार आणि गोंय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष केदार नायक हाणी घालो. आणि भारतीय हवामान खात्यान अस्तंत बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोय, ओडिशा आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी गडगड वारे आणि व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकतो सकाळची बरोबर 11:34 जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतले अभय नारायण माणिक हांचे ध्रुपद गायन राग बिलासखानी तोडी.

ऐकपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतच्या कार्यावळीत तुम्ही ऐकतले अभय नारायण माणिक हांचे ध्रुपद गायन, ताणें गायल्लो राग बिलासखानी तोडी.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशीं असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

ऐकपनो सकाळची बरोबर 7 वरां जाऊन 10 मिनटां आणि 30 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105 आहो 4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. नमस्कार.

0: तुम्ही ऐकत आलाय विचार किरण, आणि आता आजच्या दिसा इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घडणुकांचा निराळ घेऊपी कार्यावळ दिनविशेष.
1: दिनविशेष.

आयकपाना तुमी ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि ह्या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा. ईशानू 7 वरां जावन 25 मिनटांचो हो वेळ. आयकूया कांय खिणां भितरच प्रादेशीक खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ऐकमनो सकाळचे बरोबर 7:52 आहेत. या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावळ, नमस्कार गोवा, आणि तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल.

ऐकपेनो आता काय खेळणार भितरच म्हळ्यार बरोबर 8 वरांचेर ऐकुया दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जावपी हिंदीतल्यान राष्ट्रीय खबरो समाचार प्रभात.

ऐकपनो सकाळची बरोबर 8:15:30 जातात. तुम्ही ट्यून केला 105 शार मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. इशानं ऐकूया तरेकवार रुचीक अशी कातारां.

0: कोंखानी एम्बॉयर हाणी बरोवन गायले हे कथा तुम्ही आयकताले म्युजीक क्रिस पेरी हांचे.
1: प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुमता आनी म्हेळे उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.
0: आयकपणे तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. आता काय खिणा भितरच म्हळ्यार बरोबर 8:40 मिनटांचेर आयकुया आमच्या स्टुडिओतल्यान कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनांत जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे कडेन चर्चा केली. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी US ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आनी तन्वी शर्मा करतली. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनांत जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. अधिकृत निवेदना प्रमाण राष्ट्रपती 65 पद्म पुरस्कार प्रदान करतली. हातूंत 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आनी 56 पद्मश्री पुरस्कार आसपावता. टॅनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याग्नीक आनी क्रिकेटपटू रोहित शर्मा ह्या सारख्या 65 मानेस्तांचो राष्ट्रपतींच्या हस्तुकी ह्या प्रतिश्ठीत पद्म पुरस्कारांनी भोवमान जातलो. प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसंधेक सरकारान 2026 खातीर 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केल्ली, जातूंत 5 पद्मविभूषण पुरस्कारांचो आस्पाव आशिल्लो. देशातल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी 1 पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण आनी पद्मश्री अशा 3 श्रेणींत प्रदान करतात. हे पुरस्कार कला, समाजसेवा, भौशीक वेव्हार, विज्ञान आनी अभियांत्रिकी, वेपार आनी उद्योग, वैजक शास्त्र, साहित्य आनी शिक्षण, खेळ आनी नागरी सेवा ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदाना खातीर दितात. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशें नवी दिल्लीत एका खासगी प्रसारमाध्यम संस्थेन आयोजीत केल्ल्या शिखर परिशदेंत उलयतना

0: देशाची धोरणां आनी विकासाचो अजेंडा घडयता. सरकाराच्या 12 वर्सांच्या कार्यकाळाचेर उजवाड घालतना तांणी म्हणले की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आनी थळाव्या उत्पादनाक तेको ह्या सारखे उपक्रम यशस्वी जाले कारण नागरिकांनी राष्ट्रनिर्मितीची भावना स्विकारली. हालीच्या काळांत जवळपास 25 कोटी लोक गरिबीतल्यान भायर आयले, जाका लागून एका व्हड नव्या मध्यम वर्गाचो उदय जाला आनी आर्थीक हालचालींक चालना मेळ्या. परवडपी घरां, कर सुदारणा, भलायकी सेवा योजना आनी सुदारीत शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करत तांणी गरिबांक आनी मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुख्य प्राथमिकता आशिल्ल्याचें अधोरेखीत केलें. भारताच्या वाडट्या मुळाव्या सुविधांच्या जाळ्यार भर दीत प्रधानमंत्र्यांनी म्हणलें की मेट्रो प्रणाली आतां सध्या 1 कोटी परस चड प्रवाशांक सेवा दिता, तर वंदे भारत, नमो भारत आनी अमृत भारत गाडयो तशेंच विस्तारीत म्हामार्ग आनी विमानतळांक लागून दळणवळण वेवस्थेंत लक्षणीय सुदारणा जाल्या अशें तांणी सांगलें. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांणी लुधियाना हांगा नामनेचे शेतकी शास्त्रज्ञ आनी पद्मभूषण पुरस्कार फावो जाल्ले सरदार सिंग जोहल हांकां मेळून पंजाबांतल्या शेतकी संकश्टाविशीं चर्चा केली. सरदार सिंग जोहल हांचे कडेन संवाद सादतना शेतकी प्रस्नांचेर मोलादीक म्हायती मेळ्ळी अशें हे बसके उपरांत नबीन हांणी सांगले.
1: मैं मानता हूं कि ऐसी शख्सियत जिसने किसानों की भावनाओं को समझा, कृषि को समझा और कृषि को कैसे एक सही रूप से आगे बढ़ाया जाए इस चीज को उन्होंने एक रिसर्च के रूप में देखा है, तो निश्चित रूप से ऐसे शख्सियत से मिलना मेरे लिए भी सौभाग्य का विषय है.
0: परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी लक्झमबर्गाचे उपप्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल तशेंच लक्झमबर्गच्या जनतेक तांच्या राष्ट्रीय दिसा निमतान शुभेच्छा दिल्यात. एका सोशल मीडिया पोस्टांत भारत आनी लक्झमबर्ग मदली भागीदारी अधिक घट्ट आनी वैविध्यपूर्ण जायत उरतली असो विश्वास डॉ जयशंकर हांणी उक्तायला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आतां मुखावेल्यो खबरो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे कडेन चर्चा केली. ह्या चर्चेत दोनूय देशांमधले संबंध सामान्य करपाच्या प्रगती सयत द्विपक्षीय संबंधांच्या म्हत्वाच्या तासांचेर प्रामुख्यान लक्ष केंद्रीत केले. नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसकेच्या निमतान ही चर्चा झाली. ह्या बसकेंत स्थिर आनी विधायक द्विपक्षीय संबंध दोनी वटांनी विश्वास आनी परस्पर समजिकाय वाडोवपाक मदत करतले हाचेर डोवाल हांणी भर दिलो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की दोनी वटांनी द्विपक्षीय संबंधात हालीच्या घडामोडींचो नियाळ घेतलो आनी संबंध टप्प्याटप्प्यान सामान्य करपाच्या दिशेन जाल्ल्या प्रगतीची नोंद घेतली. पोखिला लेख थेपी ही आसामी गायिका 4 दशकां परस चड काळासावन कार्बी संगीत क्षेत्रांत कार्यरत आसात. 300 परस चड पदां गायिल्ल्या ह्या गायिकेक अनुवर्साचो देशाचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फावो जाला.
3: From local AIR broadcasts to the defined production of her first cassette, Kanghon, she began to weave the Karbi soul back into the national fabric. The turning point came through a collaboration with Zubeen Garg, infusing ancient chants with modern energy to capture the hearts of a new generation. 50 years, 300 songs, she has brought Karbi music out of the hills into people's hearts. Today, Pokhila remains the matriarch of Karbi music, writing, mentoring, performing.
0: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत नेफेड म्हळ्यार नॅशनल ऍग्रीकल्चरल कोऑपरेटीव मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या लिलाव पोर्टलाचें उक्तावण करतले. लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आनी कामकाजात सुलभता हाडपाच्या दिशेन हे पोर्टल सुरू करप हे एक म्हत्वाचें पावल आसा. हे पोर्टल लिलावाकडेन संबंधित कामकाज सुव्यवस्थीत करपाक आनी शेतकार, सदस्य संस्था वा संबंधित घटकांच्या हिता खातीर नेफेडची एकूण कार्यपद्धती अधिक सक्षम करपाक एक डिजिटल माची उपलब्ध करता.

जातली अशी अपेक्षा आसा. सहकार मंत्रालयान दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या कार्यक्रमा वेळार शाह नेफेडच्या खुबशा म्हत्वाच्या डिजिटल आनी शेतकार केंद्रीत उपक्रमाचे उक्तावण करतले. भारत आनी मॉरोक्को मदी दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची दुसरी बसका काल नवी दिल्लीत जाली. हे बसकेचे सह अध्यक्षपदार परराष्ट्र वेव्हार मंत्रालयातले सहसचीव डॉ विनोद बहादे आनी मॉरोक्कोच्या नॅशनल पोलीस डायरेक्टरेट जनरल मदले नॅशनल ज्युडिशल पोलीस ब्रिगेडचे मुखेली हिशाम बाली आशिल्ले. बसकेवेळार दोनी वटांनी सीमापार दहशतवादासयत दहशतवादाच्या सगळ्या प्रकारांचो आनी स्वरुपांचो स्पश्ट शब्दांत निषेध केलो. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी युएस ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आनी तन्वी शर्मा करतली. जागतीक क्रमवारीत 14व्या स्थानार आनी दुसऱ्या मानांकनाचो लक्ष्य सेन दादल्या एकोडीच्या पयल्या फेरयेंत बेल्जियमाच्या जुलियन कॅरागी आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस आसाम, मेघालय, उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयज बिहार, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक दर्यादेग, मध्य महाराष्ट्र, गोंय, ओडिशा, तेलंगणा, केरळ आनी देशाच्या इशान्येकडच्या वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळयलां. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे नवी दिल्लींत राष्ट्रपती भवनांत जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 2026चे पद्म पुरस्कार प्रदान करतलीं. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तींत जावपी परिवर्तना फाटलें मुखेल प्रेरणास्थान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे कडेन चर्चा केली. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी युएस ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आनी तन्वी शर्मा करतली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.

ऐक पण सकाळची बरोबर 8 वाजता जाऊन 50 मिनटं आतात तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात कार्यवळ कातरांची.

ईशान 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी किरणाचो हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळचे बरोबर 9:01 जातात. आमची मुखावेली कार्यावळ पन्ना हिंदी फिल्मी गीतांची सदाबहार. आणि कार्यावळींत सुरवेक ऐकूया आर पार या फिल्मा खातीर गीता दत्ता हांचो हो आवाज.

0: लता मंगेशकर हांणी गायल्ले अनपड ह्या फिल्मांतले गीत तुम्ही ऐकले. राजा मेहदी अली खान हांचे, संगीतकार मदन मोहन.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमम वहम्याहम.

आदमनो सकाळचे 9 वरां जावन 16 मिनटां जातात. ह्या खिणाक तुम्ही ऐकतात सदाबहार पन्ना हिंदी फिल्मी गीताची ही कार्यावळ 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेंत. फुडल्या सुवातेर सदाबहार ही कार्यावळ मुखार वता आसतना हेमंत कुमार हांणी गायिल्ले प्यासा ह्या फिल्मा खातीर आशिल्लें साहिल लुधियानवी हांचें गीत आयकुया.

मोहम्मद रफी हांच्या आवाजात अब्दुल्ला या फिल्मातलं गीत तुम्ही ऐकतलंय. आनंद बक्षी हांची रचना, संगीतकार आर डी बर्मन. सदाबहार हे कार्यक्रम फुडल्या सुवातेर ऐकूया. राजा मेहदी अली खान हांचें गीत, मदन मोहन हांचें संगीत, लता मंगेशकर हांणी गायलें हें गीत. फिल्म आसा वो कौन थी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ऐकपनो सकाळची 9:32 आणि 50 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात सदाबहार.

आणि कार्यावेन फुडल्या सुवातेर लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांच्या जोड आवाजातले आंधी ह्या फिल्मातले हे गीत रचना आसा गुलजार हांची.

उमराव जान या फिल्मांतलें आशा भोसले हाणें गायिल्लें गीत तुमी आयकतले. शहरार हांची ही रचना संगीतबद्ध केल्ली खय्याम हाणी. सदाबहार ही कार्यावळ मुखार वता आसतना किशोर कुमार आनी लता मंगेशकर हांचो आवाज घर ह्या फिल्मा खातीर. गुलदार हांची रचना आनी संगीतकार आर डी बर्मन.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: अनिशानु सदाबहार ही कार्यावळ सोपयता असताना लता मंगेशकर हांच्या आवाजातले हे गीत ऐकूया सौतेला भाई या फिल्मातले अनिल बिस्वास हांचे संगीत आणि रचना असा शैलेंद्र हांची

सौतेला भाई या फिल्मांतल्या लता मंगेशकर हांच्या आवाजातलं गीत तुम्ही ऐकतलं आणि इथल्यान सदाबहार ही कार्याव सोपता. इशानो 10 वरां जावन 5 मिनटां आतात कांय खिणां भितर ऐकुया दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जावपी इंग्लिशींतल्यान खबरो.

श्रोते हो, सकाळचे 10:10 होत आहेत. 105.4 MHz आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. ऐकवत आहोत विविध रंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम.

पद्मजा फेणाणी जोगळेकर याने गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं, यशवंत देव यांचं संगीत. मराठी गीतांच्या या कार्यक्रमात यानंतर प्रल्हाद केशवत्रे यांनी रचलेली ही रचना श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली. संगीत पाणीग्रहण या नाटकातील हे पद गात आहेत बकुळ पंडित.

श्रोते हो, विविधरंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून. यानंतर अवधूत गुप्ते.

श्रोतेहो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात झेंडा या चित्रपटातील गायक ज्ञानेश्वर मेश्राम आणि इतरांनी गायलेलं हे गीत आपण ऐकत होता. अवधूत गुप्ते यांचं संगीत. कार्यक्रमात यानंतर अर्चना गोरे.

श्रोते हो, सकाळचे 10:35 होत आहेत. 105.4 MHz आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. आणि या क्षणी आपण ऐकत आहात मराठी गीतांचा विविध रंगी असा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेलं संगीता जोशी यांचं हे गीत.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

श्रोतेहो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना संगीत सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी रचून संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

0: संगीत सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं गीत आपण ऐकत होता प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात. विविधरंगी अशा मराठी गीतांच्या या कार्यक्रमात यापुढे प्रेम कहाणी या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि प्रवीण कुवर यांचा जोडावाच.
1: We want to go, we want to go, we want to go, we want to go.

जरीची साडी टिमक्यान चोली सजून आल्या पोरी रुमाल गंजी कटवा टोपी पोरभी नटली भारी नाकवा नाकवीन पाटील पाटलीन राणीला बोले राजा.

FM रेनबोर 11 वाजून 49 मिनिटं आणि 28 सेकंद जातात. घेऊया एक लहानसो विसर्व.

पुरस्कारांखातीर ऑनलायन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 च्या दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कार

स्वप्नील बांदोडकर आणि बेला सुलाखे यांच्या आवाजात गीत नाच को नाच. मनोहर राय सरदेसाय हांणी बरयल्ले हे गीताचे बोल ऐकुया हे गीत. आणि ह्या गीताक संगीत दिला अशोक पत्की हांणी. ऐकुया नाच को नाच. डाबडी डूबडी डाबडी डू

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो 105.4 MHz तुम्ही ट्यून इन केला. 12:13:28 जातात. चित्ररंजन ह्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करता. सुरवेक ऐकूया एक लडकी भिगी भागी सी हे गीत किशोर कुमार हांच्या आवाजात.

0: चित्ररंजन कार्यावळ मुखार चालू उरतली. आता आमच्या स्टुडिओन बरोबर 12:30 जाता. ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मानेस्त देशभक्त विद्वान आनी राज्यकर्ते डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी हांका तांच्या बलिदाना दिसा नमन केला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला की डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी हांणी आपले जिवीत देशाच्या उदरगती खातीर ओपला. तांची भौशीक जिणेतले धैर्य आनी राष्ट्रहिताची वचनबद्धताय येणाऱ्या पिळग्यांक प्रेरणा दिता अशें ताणें सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांकां मुंबयत मेळटले. हे बसकेंत दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनिती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आनी प्रादेशीक आनी संवसारीक म्हत्वाच्या प्रश्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. नव्या सुरक्षा धोक्यांक आनी आव्हानाविशी जागृत रावपाची गरज आसा हाचेर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी आयज भर दिलो. नवी दिल्लींत जाल्ल्या 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेंत उलयतना अजीत डोवाल हांणी ही माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यात 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. राष्ट्र पयली म्हळ्यारच नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाढपी भरवशाच्या जागतिक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलें. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी लक्झेंबर्गचे उपप्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री झेवियर बॅटेल तशेंच लक्झेंबर्गच्या जनतेक तांच्या राष्ट्रीय दिसा निमतान शुभेच्छा भेटयल्यात. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत नॅशनल ॲग्रीकल्चर कोऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करतले. भारत आनी मोरोक्को मदी दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची दुसरी बसका काल नवी दिल्ली जाली. अनुसूचित जाती आनी जमाती विद्यार्थ्यां खातीरचे गोय इन्फोटेक महामंडळाचे लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन गोंय शालांत मंडळान केला. आनी भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस आसाम, मेघालय, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांचेर व्हडा प्रमाणांत खूब पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज बिहार, अरुणाचल प्रदेश, दर्यादेगेवेले कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोंय, ओडिसा, तेलंगण, केरळ आनी देशाच्या इशान्य वाठाराचेरूय व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov

www.v.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमित्तान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

नमस्कार ऐकूपॅनो. एक वर जाऊन 8 मिनटां आणि 19 सेकंद जातात. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो जाऊन असा FM रेनबो. आणि आता ऐकूंक दिता कातारांची कार्यावळ. ह्या कार्यावळीत सुरवात करूया हिलारियो कोस्ता हांच्या आवाजात. हे कातार.

1 वर जाऊन 24 मिनटं आणि 58 सेकंद जातात. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो जाऊन असा FM रेनबो आणि तुम्ही ऐकत आहात कातारा ह्या खिणाक. आता ऐकूया सी आल्वारीस आणि बॅटी फर्नांडीस हांचो आवाज, घराचो वाटो हे कातारा.

0: कातारांची कार्यावळ मुखार ऐकूया. या खिणाक एक वर जाऊन 30 मिनटां आणि 4 सेकंद जाता. ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो.
1: प्रधानमंत्री नमस्कार, हा मानसी आणि असात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांकां मुंबईत मेळटले. हे बसकेंत दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनिती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आणि प्रादेशिक आणि संसारीक महत्वाच्या प्रश्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. एआय इम्पॅक्ट समिटांत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणा प्रमाण फाल्यां सावन इमॅन्युएल मॅक्रॉन 3 दिसांच्या अधिकृत भेटेत भारतात येतले. नव्या सुरक्षा धोक्यांक आणि आव्हानाविशी जागृत जावपाची गरज आसा.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांणी आयज भर दिलो. नवी दिल्लींत जाल्ल्या 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेंत उलयतना अजित डोवाल हांणी ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभक्त विद्वान आनी राज्यकर्ते डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी हांकां तांच्या बलिदान दिसा निमतान नमन केला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी हांणी आपले जिवीत देशाच्या उदरगती खातीर ओपला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यात 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो. राष्ट्र पयली म्हळ्यारच नेशन्स फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाढपी भरवशाच्या जागतिक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी लक्झेमबर्गचे उपप्रधानमंत्री आनी विदेश वेव्हार मंत्री झेवियर बॅटल तशेंच लक्झेमबर्गच्या जनतेक तांच्या राष्ट्रीय दिसा निमतान शुभेच्छा भेटयल्या. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लींत नॅशनल ॲग्रीकल्चर कॉपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या लिलाव पोर्टलाचें उक्तावण करतले. अनुसूचित जाती आनी जमाती विद्यार्थ्या खातीरची गोंय इन्फोटॅक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन गोंय शालांत मंडळान केलां. आनी भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस आसाम, मेघालय, उपहिमालय, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांगा व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज बिहार, अरुणाचल प्रदेश, दर्यादेगेवेले कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोंय, ओडिशा, तेलंगण, केरळ आनी देशाच्या इशान्य वाठाराचेरूय व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळयलां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

1:33 आणि 22 सेकंद जातात. आकाशवाणी पणजी केंद्राचा हो जाऊन असा एफ एम रेनबो. आणि आता कातारांची कार्यावळ मुखार वरूया. जेसिंतो वाज यांच्या आवाजानं ऐकूया कातार मरण.

एक वर जाऊन 47 मिनिटाचा तात FM रेनबो कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकतात. ऐकूया लॉर्ना हांचो आवाज. ह्या सुवातेर लॉर्नाच्या ताळ्यान ऐकूया लिस्पोवा हे कातार.

ही आशिल्ली कार्यावळ कातारांची. कातारांची कार्यावळ हांगा सोंपता. बरोबर 2 वरांचेर आयकुपाक रावात भावगीतांची कार्यावळ.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप

0: आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात FM रेनबो. आमच्या स्टुडिओत 2:02:50 झालेले आहेत आणि आता ऐकूया आम्ही भावगीतांचा हा कार्यक्रम. भावगीतात ऐकूया हे भावगीत तुला पाहिले मी, तेजोमय नाद ब्रह्मा.

भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM रेनबोवर. 2:09 आणि 41 सेकंद झालेले आहेत आणि आता ऐकूया भावगीत. त्याला म्हणावे जीवन, संजीव अभयंकर ह्यांच्या आवाजात हे गीत.

मराठी भावगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आकाशवाणी पणजी केंद्राचं हौजाऊन असा एफ एम रेनबो 2:30 जातात आणि आता ऐकूया कोकणीतल्यान खबरो. ताज्या उपरांत आयकूंक रावात पश्चिमी संगीताची कार्यावळ जुकबॉक्स घेऊन येता आर जे ओरिना. ह्या खिणाक कोकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मानसी आणि युवा सातकाय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मानेस्त देशभक्त आणि राज्यकर्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांका त्यांच्या बलिदान दिसा निमतान नमन केला. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की श्यामाप्रसाद मुखर्जी हे आपले जिवीत देशाच्या उदरगती खातीर ताणें ओपला आणि डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांची भौशीक जिणेतले धैर्य आणि राष्ट्रहिताची वचनबद्धताय येवपी पिळग्यांक प्रेरणा दिता अशें ताणें सांगले. प्रधानमंत्री मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांकां मुंबयत भेट घेतले. हे बसकेन दोनूय फुडारी फ्रांस भारत

रणनीती भागीदारी जलप्रगतीचो नियाळ घेतले आणि प्रादेशिक आणि संसारिक महत्वाच्या प्रश्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. एआय इम्पॅक्ट समिटात वाटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणा प्रमाण फाल्यां सावन इमॅन्युएल मॅक्रोन 3 दिसांच्या अधिकृत भेटीर भारतांत येतले. नव्या सुरक्षा धोक्यांक आणि आव्हानाविषयी जागृत रावपाची आता गरज असा हाचेर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांणी आयज भर दिलो. नवी दिल्लीत जाल्ले 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेंत उलयतना अजित डोवाल हांणी ही माहिती दिली. अमेरिकेच्या दर धोरणात बदल जाल्ल्यान ओनूच्या वर्साच्या सुरवेक वाटाघाटी केल्ल्या चौकडीत खंड पडल्या उपरांत प्रस्तावित द्विपक्ष व्यापार करार वाजोवपा खातीर भारत आणि अमेरिकेमध्ये आयज उच्च पावण्यावेली व्यापारी उलोवणी सुरू केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत अमेरिकेचो व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातलो अमेरिकेचो राजदूत सर्जिओ गोर हांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात जावपी दुसऱ्या नागरी सन्मान सुवाळ्यांत 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी लक्झेंबर्गचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बॅटेल तसंच लक्झेंबर्गच्या जनतेक त्यांच्या राष्ट्रदिसा निमतान शुभेच्छा भेटयल्यात. अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांखातीरची गोय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताजो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो असे आवाहन गोय शालांत मंडळान केला. कॅलिफोर्नियात आयज सावन सुरू जावपी US ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेंत भारताचे प्रतिनिधित्व मुखेल शटलर लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करतली. आणि भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस आसाम, मेघालय, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांगा व्हड पावसाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज बिहार, अरुणाचल प्रदेश, दर्यादेगेवेले कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, गोंय, ओडिसा, तेलंगण, केरळ आणि देशाच्या ईशान्य वाठारांचेरय व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा असे हवामान खात्यान कळीत केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान आसा अशे नवी दिल्लीत एका खासगी प्रसारमाध्यम संस्थेन आयोजित केल्ल्या शिखर परिषदेत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणले. वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत अमेरिकेचे वेपार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आनी भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर हांची भेट घेतली. अयोध्या राम मंदिरात मेळिल्ल्या देगण्याविशी आनी अर्पणामधल्या कथीत अनियमिततेची चौकशी करपाक 3 सदस्यीय विशेष तपास पंगड SIT आज आपलो प्राथमिक तपास अहवाल सादर केला. लखनौचे आयुक्त आनी SIT प्रमुख विजय विश्वास पंत हांणी अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद हांचे कडेन हो अहवाल सोपयला. युवा व्यवहार आनी खेळा मंत्री डॉ.

आकाशवाणी पणजी. जाणून घेऊया आज आमच्या एफ एम रेनबो सेवेत वितरावलेल्या कार्यावळीची रूपरेषा. कार्यावळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत अक्का महादेवी हिरेमठ हांचे व्हायोलिन वादन ऐकूंक मेळटले. आपल्या व्हायोलिन वादनात ती सादर करतनी राग श्याम कल्याण. आस्वाद घेयात कार्यावळीचो रेनबो सांज. सात:10 कार्यावळ फोन इन हॅलो चित्ररंजन. आठ:00 कातारां जाल्यार 8:30 गीतां सदाबहार. नऊ:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ ट्युजडे ट्विस्ट. द कंट्री म्युझिक आर रातच्या 10:05 आणि रातच्या 11:10 ऐकूपाक रावात कार्यावळ हार्ट टू हार्ट. तर आमच्या एफ एम रेनबोच्यो कार्यावळी तुम्ही सकाळच्या 6 ते सांजेच्या 12:05 मेरेन ऐकू येता. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो.

आकाशवाणी पणजी 5:35 जाल्ले आसात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत समेस्तांक येवकार. कार्यावळींत आज आयकुया अक्का महादेवी हिरेमठ हांचें वायलीन वादन. आपल्या वायलीन वादनांत ती सादर करतात राग श्यामकल्याण.

104 मेगाहर्ट्ज FM रेनबो समजताक माय मगाचा उर्वे बरी देवकार कार्यवळचा रेनबो सांज मगळ्याक पेनो कार्यवळीची सुरुवात करूया. पण सगळ्यांत पहिली तुमकां सगळ्यांक अस्मिताय दिसाची हुनहुनीत परबी तुमची दिसभराची थकाय पयस करपाक आमची ही कार्यावळ रेनबो सांज आनी कार्यावळीची सुरवातेक हें सुंदर गीत.

उदित नारायण यांका यागनी खांचो जोड स्वरम ऐकलो या गीता खातीर 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो. तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. तर मग एक मेनू आमची सकाळ सुरू जाता अलार्म क्लॉकची बेल आयकून न्ही. आणि आमकां जायते वेळार आमी जायत्यो अलार्म सेट करू शकता. पूण पयली अलार्म क्लॉक फक्त एकाच वेळार वाजतालो आणि तो सकाळच्या 4 वरांचेर. 1787 वर्सा लेवी हचीस हाणें ताचो नव्या अलार्म क्लॉकचो सोद लायलो. 1847 वर्सा आटोनिक रेडियर हांणी पयली एडजस्टेबल अलार्म घडयाळ तयार केली आनी आमच्या सगळ्यांच्या आवडीचो स्नूज पर्यायय तातूंत आयलो 1956 वर्सा.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करुया. गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.
2: आकाशवाणी पणजी बरोबर 6:30 वरांचेर आयकुया राष्ट्रीय खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

0: शनी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती भवनांत आयज सांजवेळा जाल्ल्या दुसऱ्या नागरी भोवमान पुरस्कार सुवाळ्यांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पद्म पुरस्कार भेटयले. देशांतल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारा पैकी पद्म पुरस्कारांचें वितरण पद्मविभूषण पद्मभूषण आनी पद्मश्री ह्या तीन श्रेणींत दितात. हातूंत पत्रकार पी नारायणन हांकां पद्मविभूषण, आदले न्यायाधीश के टी तशेंच आदले टेनीस खेळगडे विजय अमृतराज, अभिनेता मामुटी आनी पार्श्वगायिका अलका याज्ञीक हांकां पद्मभूषण पुरस्कार फावो जाले. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हें तत्व भारताच्या वेगान वाडपी भरवशाच्या जागतीक शक्तींत जावपी परिवर्तना फाटलें मुखेल प्रेरणास्थान आसा अशें नवी दिल्लींत एका खासगी प्रसारमाध्यम संस्थेन आयोजीत केल्ल्या शिखर परिशदेंत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलें. फाटल्या दशकांत देशाच्या यशाची बुन्याद विश्वास स्थिरता आनी व्यापक जागतीक हिताकडे आशिल्ली कटिबद्धता हाचेर आदारिल्ली आसा अशें तांणी म्हणलें. सरकाराच्या 12 वर्सांच्या कार्यकाळाचेर उजवाड घालतना तांणी म्हणलें की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आनी थळाव्या उत्पादनांक तेंको ह्या सारखे उपक्रम यशस्वी जाले कारण नागरिकांनी राष्ट्रनिर्मितीची भावना स्विकारली. हालींच्या काळांत जवळपास 25 कोटी लोक गरिबीतल्यान भायर आयले जाका लागून एका व्हड नवीन मध्यम वर्गाचो उदय जाला आनी आर्थीक हालचालीक चालना मेळ्या. परवडपी घरां, कर सुदारणा, भलायकी सेवा योजना आनी सुदारीत शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करत तांणी गरिबांक आनी मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुख्य प्राथमिकता आशिल्ल्याचें अधोरेखित केलें.
1: पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है. स्वच्छ भारत अभियान से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया.
0: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आज सांगले की नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हळ्यार नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मदत करता. नवी दिल्लीत अटल अक्षय उर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करतना तांणी हे म्हळे. शाह हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींक तांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आनी भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून तांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींची प्रशंसा केली.
2: नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, ईआरपी और नाफेड कल्याण ये चार पहलों की शुरुआत की, तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है.
0: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसकेच्या निमतान चर्चा केली. ह्या बसकेंत स्थिर आनी विधायक द्विपक्षीय संबंध, भारत आनी चीन ह्या दोनी वटांनी विश्वास आनी परस्पर समजिकाय वाढोवपाक मदत करतले हाचेर डोवाल हांणी भर दिलो.
3: वी नीड टू बी कॉग्निझंट ऑफ द न्यू सिक्युरिटी थ्रेट्स अँड चॅलेंजेस. नॉन ट्रेडिशनल थ्रेट्स have transcended national borders and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us.
0: फिफा वर्ल्ड कपांत आयज अमेरिकेतल्या सेंटा क्लेरा हांगा जाल्ल्या गट जे मॅचींत अल्जेरियान जॉर्डनाक 2-1 अशें हारयले. दुसरे मॅचींत आयज न्यूयॉर्क स्टेडियमांत जाल्ल्या गट आयच्या मॅचींत नॉर्वेन सेनेगलाचो 3-2 असो पराभव केलो. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारत आनी उपहिमालयन अस्तंत बंगालाच्या कांय वाठारांनी गोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फाल्यां मेरेन कर्नाटक दर्यादेग, कोकण, गोंय, ओडिशा, तेलंगणा हांगाय गोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळयलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

104.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकत आहात कार्यावळ रेनबो सांज. तर मोगळा एक मेनू आम्ही जाणून घेत आली घडयाळीबद्दल. तर अजूनही चलनात आशिल्ली सगळ्यात पोन्नी घडयाळ असा सॅलिसबरी कॅथेड्रल विल्शाईन इंग्लंड हांगा, आणि ती 1386 वर्सांतले अशें म्हणटात.

ಮಂಗೇಶ್ ಚವ್ಹಾಣ್ ಆನಂದಿ ಜೋಶಿ ಹಂಸೋ ಜೋಡಿ ಸ್ವರಿಯಾಗಿದ್ದಾಗ 104 ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ FM ರಿನ್ಬು ಕಾರ್ಯಾವಳ ಸಾ ರಿನ್ಬು ಸಾಂಜ ಹಾವ ಸಾಂಜಲಿ ತುಮಚ್ಯಾ सांगता की ಯಕಿನಾಕ तर मग एक पेनो घड्यांत मिनिट काटो आयलो 1577 वर्सा खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहो हांकां नखेत्रांचे अचूक मॅपिंग किंवा नकाशे तयार करपा खातीर जॉस्ट बुर्गी हांणी मिनिट काट्याचो सोद लायलो 1577 वर्सा.

पण इंग्लिशीत वेळ सांगताना आम्ही ओ क्लॉक हा शब्द वापरतात नाही. तो आयलो 15व्या शतकात, जेन्ना सनडायल आणि घडयाळ हे दोनूय प्रकार वापरात आशिल्ले. आणि वेळ सांगता तो घडयाळीचोच वेळ हे नमूद करपा खातीर, आणि ताका लागून ऑफ द क्लॉक हो शब्द वापरत आयलो, जो मुखार ओ क्लॉक झालो. 105.5 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. आमच्या स्टुडिओतल्या घडयाळीचेर वेळ जाल्लो आसा 6:55 मिनटां.

0: चित्रांचं स्वर आम्ही ऐकलं या गीता खातीर 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. कार्यावळीत या खिणाक ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्या.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असतकं मुखेल खबरो. राष्ट्रपती भवनात आज सांजवेळा जाल्ल्या दुसऱ्या नागरी भौमान पुरस्कार सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पद्म पुरस्कार भेटयले. शिक्षणीक मळावेले नवे नवे अभ्यासक्रम, ह्या अभ्यासातले नाविन्य, आधुनिकता, संशोधन, शिकोवपी शिक्षण याच्या काळाची गरज, गोंयच्या तरणाट्यांक हे शिक्षण राज्यात मेळचे म्हणून गोंयात खासगी विद्यापीठ येवचे महत्वाचे आसा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. कोंकणी भाशा मंडळान अखिल भारतीय कोंकणी परिषद आनी रविंद्र केळेकार ज्ञान मंदीर शाळा हांच्या जोडपालवान शणै गोंयबाब हांची 159वी जयंती मनयली. अयोध्या राम मंदिरात मेल्या देणग्याविशी आनी अर्पणामधल्या कथीत अनियमितेची चौकशी करपाक 3 सदस्यीय विशेष तपास पंगड SIT आयज आपलो प्राथमिक तपास अहवाल सादर केला. सुरवातीक निश्चित जाल्ली रुपरेषा विस्कळीत जाल्ली ती सावरून आनी तातूंत सुदारणा करून प्रस्तावीत द्विपक्षीय व्यापार कबलात मार्गार लावपाक भारत आनी अमेरिका मदीं आयज उच्चस्तरीय चर्चा सुरू जाल्या. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगलां की नॅशनल ॲग्रीकल्चरल कॉपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

मॅन नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मदत करता. म्हार्दोळ युनायटेड स्पोर्ट्स क्लबान आयोजित केल्ले 19व्या फोंड्या तालुका फुटबॉल सर्तीचो म्हार्दोळ मैदानाचेर आरंभ जाला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकली ओ 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो मोगळा एकपण तुमच्या सगळ्यांचे मनापूर्वक स्वागत करता. हा अंजली या कार्यावळीत फोन इन. हॅलो चित्रंजन, तुमची गीतां आमचे मेरेन पावोवपाक बेगिनात बेगीन आमकां फोन करात. 2421285 किंवा 1224457 ह्या नंबराचेर. नंबर परत एकदां सांगता, 2421285 किंवा 2224457. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ रेन फोन इन. हॅलो चित्रंजन.

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

0: आणि हा आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान।
1: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव।
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार।
2: गाव आणि हा
3: फोन इन हॅलो चित्रंजन कार्यावळ तुम्ही ऐकतात। बरोबर 7:20 वरांचेर ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक खबरो। आम्ही मेळटले परत 7:30 वरांचेर।

0: मुख्याध्यापिका अक्षया फळदेसाय, मंगलदास भट, कवी उदय गुळे हजर आशिले. मानेस्तांनी शणै गोंयबाबाच्या फोट्याक फुलांची आर्गां ओपली आनी तांच्या वावराची म्हायती दिली. कोंकणी भाशेच्या उदरगती संबंदी ह्या वेळार विद्यार्थ्यांनी सोपूत घेतलो. काली हांगाच्याय पीएमसी सरकारी माध्यमीक शाळेतूय शणै गोंयबाब जयंतीची कार्यावळ जाली. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटलें मुखेल प्रेरणास्थान अशी नवी दिल्लीत एका खासगी प्रसार माध्यमाच्या संस्थेन आयोजित केल्ल्या शिखर परिषदेत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हळें, फाटल्या दसकात देशाच्या यशाची बुनयाद विश्वास, स्थिरता आनी व्यापक जागतीक हिताकडे आशिल्ली कटिबद्धता हाचेर आधारिल्ली आसा अशें तांणी सांगलें.
1: पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है. स्वच्छ भारत अभियान से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकत आहात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी आज सांगलां की नॅशनल ऍग्रीकल्चरल कॉपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मदत करता. नवी दिल्लीत अटल अक्षय उर्जा भवनात नाफेडाच्या nafex.in या लिला पोर्टलाचे उक्तावण करताना तांणी हे सांगले. शाह हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जीक त्यांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून तांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींची प्रशंसा केली.
3: नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, ईआरपी और नाफेड कल्याण, ये चार पहलों की शुरुआत की. तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ, 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है.
0: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या 16व्या बसकेच्या निमित्तान चर्चा केली. ह्या बसकेत स्थिर आनी विधायक द्विपक्षीय संबंध, भारत आनी चीन ह्या दोनी वटांनी विश्वास आनी परस्पर समजिकाय वाडोवपाक मदत करतले हाचेर डोवाल हांणी भर दिलो.
4: वी नीड टू बी कॉग्निझंट ऑफ द न्यू सिक्युरिटी थ्रेट्स एंड चॅलेंजेस. नॉन ट्रेडिशनल थ्रेट्स हॅव ट्रान्सेंडेड नॅशनल बॉर्डर्स and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us.
0: जपान, चीन यासारखे विकसित देश आपापल्या मायभाषेचा वडा प्रमाणात उपयोग करतात. हाकाच लागून ते उदरगत करतात. गोयात दरेक कोकणी मनशान कोकणीतल्यान व्यवहार करपाक जाय. कोकणी भाषेविषयी अभिमान बाळगून कार्य करपाक जाय अशें मत मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी उक्तायलां. गोवा कोंकणी अकादमी आनी दिवचल कोंकणी सेवा केंद्र हांच्या जोडपालवान श्रेणी गोंयबाब हाच्या 149व्या जयंती निमतान आयोजित कार्यावळीत मुख्यमंत्री उलयताले. दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद चारी, सदाशिव अलावलकर आनी हेर मानेस्त ह्या वेळार हजर आशिल्ले. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले की संवसारांत कोंकणी साहित्य खूब नामनेक पावलां. कोंकणी साहित्यात दर्जेदार साहित्य निर्मिती जायत आसा ही एक अभिमानाची गजाल जावन आसा. फाल्यां 24 जूनाक जावपी क्रिस्तांव भावांच्या फामांत सांजांव उत्सवाचे तयारेक नीट आयला. दिवचल म्हालांत विंगड विंगड सुवातींनी फाल्यां सांजांव उत्सव व्हडा उमेदीन मनयतले. हे निमतान दिवचल, मुळगांव, सांखळी बाजार वाठारांत तशेंच वज्री आनी हेर सुवातींनी मनरिजवणेच्यो कार्यावळी, सर्ती आनी सांस्कृतीक कार्यावळींचें आयोजन केलां. म्हार्दोळ युनायटेड स्पोर्ट्स क्लबान आयोजीत केल्ले 19वे फोंड्या तालुका फुटबॉल सर्तीचो म्हार्दोळ मैदानाचेर आरंभ जालो. सर्तीचे उक्तावण आदले जिल्हा पंचायत वांगडी दामोदर नायक हांच्या

0: की परछाइयाँ, मोहम्मद रफी हंचा स्वरत है गीत मेघल 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो तुम्ही ऐकत करिया वो रेन फोन इन. हॅलो चित्रंजन पोळी आमच्या कार्यावळीत या की ना कोण कॉलर असत. हॅलो
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: सांग कसे असा.
1: फाईन.
0: सांग भाऊ तुझे नाव सांगता एकदम अच्छे.
1: फ्रॉम मायना कुत्री.
0: येस सकन बाब. सो पाऊस पडलो कसे दिसता.
1: होय, स्टार्ट झालं.
0: फाले साजा झाली काय ना तयारी.
1: होय, फाले स्टार्ट झालं.
0: येस. सो आज तुका कार्यावळीत गीत खंयचे देऊ.
1: चॉलिटीच्या रही दोस्त.
0: ओके. आणि हे गीत तू कोणाक डेडिकेट करपाक सोदता. येस एज युजल. चडान चड देव बरं करून बाब सतान कॉल केल्या बद्दल. आणि हे तुमचे गीत किशोर कुमार आणि मन्ना डे यांच्या जोड स्वरात. मग ऐकपणू आमच्या कार्यावळीत फोन करपा खातीर आमचा फोन नंबर असा 2421285 किंवा 2224457. 0832 आमचा पिनकोड नंबर.

0: किशोर कुमार आणि मन्ना डे यांचा जोडस्वर या गीता खातीर 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन. हॅलो चित्रंजन, पळोवया आमच्या बरोबर या खिणाक कोण कॉलर आसात. हॅलो,
1: या गुड इवनिंग.
0: गुड इवनिंग, कसा आसा?
1: गुड गुड, तुम्ही कसे आहात?
0: घट.
1: ओके,
0: तुमचे नाव सांगता एकदा पहिली. येस, नाव सांगता एकदा.
1: जॉन गोम्स फ्रॉम कुंभजुआ.
0: येस जॉन, सांग आता सांग खयचे गीत देऊ.
1: आनंद किचनातले ए मुलाकात एक बहाना है ते असले दी.
0: ओके, सो ओके. आणि हे गीत तू कोणाक डेडिकेट करपाक सोदता?
1: तुमका सगळ्यांक आर्जेंग. आमका एंटरटेनमेंट करता तुम्ही, वी आर एन्जॉईंग द प्रोग्राम. आणि आमचे मरे पीपल्स हायस्कुलाच्या बॅचाक.
0: ओके, खयची बॅच तुम्ही?
1: 1988.
0: Oh my god, that's really like एक यादिस्तिक कशे नाही सगळ्यांक तुमच्या जे टीममेट्स असतात त्यांका.
1: येस,
0: देव बरे करून बाप. जॉन कॉल केल्या बद्दल. येस, तुमचे हे गीत. येस, गुड नाईट. या, बाय, एन्जॉय.

कांदन फिल्मातल्या गीतं मी ऐकलेलं. लता मंगेशकर ह्यांचं आवाज 104.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावर फोन इन. हॅलो चित्रंजन. तर मग एक पेन आमच्या स्टुडिओतल्या घड्याळीच्या वेळ झालेला असा 7:54 आणि 23 सेकंद. कार्यावळीतलं हे निमाणे गीत आशा भोसले आणि सुरेश वाडकर ह्यांच्या सूडस्वरांत.

105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो. आशा भोसले आणि सुरेश वाडकर हांचा जोड आवाज या गीताक आणि मोगळेकपणे इथल्यान ही हॅलो चित्रंजन कार्यावळ हांगा सोपता. हांव अंजली तुमचो कार्यावळींतल्यान निरोप घेता. आतां बरोबर 7:58 जाल्ली आसात. आयकुया कोंकणींतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओंतल्यान.

105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो 8 वाजा झाले असतात. ऐकूया कातारा. माय मोगाचं योकार कातारांच्या कार्यामुळे लॉरी त्रावासो गायतात मोग आकाशात आलो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आकाशवाणी पणजी तुम्ही ऐकत आहात कातारां. कातारांची या कार्यावळीत या खिणाक मायकल आणि झेवियर गायतात लीना.

म्युझिकली यो सेक्शे 5 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो 8:31 आणि 13 सेकंद जाल्ले आसात आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर आणि कार्यावळ आसा सदाबहार गीतांची. सदाबहार गीतांच्या या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो उर्बी बरीत येवकार. हांव आसा अंजली तुमच्या सांगाताक या खिणाक आणि कार्यावळीची सुरवात करुया लता मंगेशकर हांच्या स्वरात या गीतांत.

सदाबहार गीतांची कार्यावळ तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो चॅनलाचेर. प्रेम कहाणी फिल्मा खातीर मोहम्मद रफी हांचो स्वर, लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीतकार आणि गीतकार आनंद बक्षी.

स्वर किशोर कुमार, फिल्म जुली, संगीतकार राजेश रोशन आणि गीतकार आनंद बक्षी. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार. मुगळक पेनो कार्यावळीतले हे निमाणे गीत ऐकूया. लता मंगेशकर हांचं स्वर या गीताक आणि हे गीत असा जखमी फिल्मातल्यान बप्पी लहरी यांच्या संगीतात ही गीत रचना आम्ही ऐकूया.

मगळ्याक पेनो या गीता सांगात आकायची ही हॅलो सदाबहार गीतांची कार्यावळ हंगात सप्ताह अंजली तुमचो कार्यावळीतल्यान निरोप घेता बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात न्यूज एट 9 सहक्षेपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान ताच्या उपरांत 9 वरां 15 मिनटांचेर आयकुपाक रावात कार्यावळ ट्युजडे ट्विस्ट पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली तर हांव अंजली तुमचो कार्यावळीतल्यान निरोप घेता देव बरें करून

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आतां रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आतां बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे राती पुरतो आतां आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.